0: Center 95.5, North South 95.6, East West 98.2.
1: You are listening your RM3 Manoranjan Radio.
2: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
3: Bring it on, baby.
4: कसं काय मंडळी?
5: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
4: कसं काय मंडळी?

मंडळीहून नमस्कार, कसं काय तुम्ही सगळेजण? आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन ऑल रेम फ्री. कसं काय मंडळी कार्यक्रम सुरू होत आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी 9 ते 10 वाजता नितीन बरोबर कार्यक्रम आहे एव्हरी सॅटरडे अँड संडे. आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत. सुमंडी हो, देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मधोमध असून सुद्धा, लावत मी रेडिओ, ट्यून इन करा ऑर एम फ्रीवर. तासभराचा कार्यक्रम असणार आहे, एका तासाच्या धमाल आणि लय भारी कार्यक्रम, अर्थात कसं काय मंडळी कार्यक्रम. आणि म्हणजे हो, जे मला माहीत नाही ते सुद्धा आपण सांगू शकता. कोणाचा वाढदिवस आहे, लग्न वाढदिवस आहे, कुठलंही निमित्त आहे,

डेडिकेशन करायची इच्छा आहे तुम्ही करू शकता बिनधास्त. संकोच करायचे नाही बिलकुल, लाजायचं नाही बिलकुल. मोबाईल घ्या हातात आणि मेसेजेस तुम्ही पाठवू शकता फॉर डेडिकेशन ऑन 5250620 वर व्हॉट्सअप मेसेजेस, नाहीतर मेसेजेस सुद्धा तुम्ही पाठवू शकता. फोन सुद्धा करा उनकात सौंदर्य कथा मैं स्वसंजीस माझ्याशी बोला. गाणी वाजवणार आपल्या सगळ्यांसाठी. अप्रतिम वीकेंड सुरू होत आहे मुंद्री हो. आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत आणि विशेषतः आज शनिवार 22 ऑगस्ट आहे. येस, बाप्पाच्या आगमनासाठी आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहोत. तयारी जोरदार झालेली आहे तेव्हा बाप्पाच्या स्मरणाने कार्यक्रमाच्या शुभारंभ मी करणार आहोत. नक्कीच वैशाली सामंत स्वप्नील बांदोडकर यांच्या समोर आवाजात सर्व गणेश भक्तांसाठी ऐकूया गणपतीची नाव आधी.

रसिक म्हणे बाप्पाची आगमनाने आजूबाजू सगळीकडे सर्व वातावरण आनंदमय होते. याच दिवसाची आतुरता आहे सगळ्या गणेश भक्तांच्या मनी. आस्वाद घेऊया बाप्पाचा नाद आल्यावर मनोमनी आनंद असतो. बाप्पा नाद कुला आस्वाद घेऊया.

रसिक मंडळी हा संगीतमय कार्यक्रम चालूच ठेवूया आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी आनंदी जोशी अभय जोधपूरकर यांच्याच मधुर आवाजात. 10 पर्यंत कार्यक्रम चालू असणार आहे मंडळी हो सुस्थी चून. असं म्हणतात मंडळी हो की ज्यांच्या मनात इतरांची भले करण्याची भावना असते ना नेहमीच, देव त्यांच्या जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरता येऊ देत नाही. इतरांबद्दल चांगला विचार करत राहा, त्यांच्या भलेसाठी आपण कार्यरत राहू, प्रार्थना करूया, आस्वाद घेऊया. जरा जरा मन खुलवते इन द व्हॉइसेस ऑफ आनंदी जोशी आणि अभय जोधपूरकर.

And yes, म्हणजे हलू अर्पणे वीकेंडचा आरंभ करूया. विशिष्ट रोहन प्रधान आणि साथी कलाकारांच्या समुद्र आवाजात आपले सगळ्यांसाठी वाजवतो सांगणं. आणि विशिष्ट मेसेज आलेली आहे फ्रॉम हिदा इसू. आणि विशिष्ट डेडिकेटिंग दिस सॉन्ग टू चुलत बहीण जे आहेत बीना गनू ऑफ कोमुंबाई फुगेसाईद. आज ज्यांचा वाढदिवस आहे तो तेव्हा आणि कसं काय मंडळी कार्यक्रमाच्या वतीने यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तसेच सर्व परिवाराकडून सुद्धा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला. आस्वाद घेऊया

0: You're listening to RM3 Radio Manoranjan.
1: पॅराशूट सोडणारी आणि पतंग उडवणारी, लपाछपीत लपणारी आणि दारूच्या बाटल्या जपणारी, तुला पाहून लाजणारी आणि पावसाचा पहिला थेंब तुझ्या गालावरून स्वतःवर झेडणारी,

0: कच्ची
1: ये रे ये पावसा जीव झाला वेडा पिसा सरीचा परी तू ये नजरा
2: एंड येस मंडी हो आपले देशाला पावसाची खूप गरज आहे या विशेष
1: थेंबा परिदेश हरा
2: हिवाळ्यामध्ये तर पाऊस व्हायलाच पाहिजे प्रार्थना करूया आणि विशेषतः आज वीकेंड असल्याने वीकेंड सुरू असल्याने हळूवारपणे पुढे असाल तुम्ही वीकेंडचा आस्वाद घेता घेता शनिवारचा आस्वाद घेता घेता गच्चीवर बसून करू शकता रोहित राऊत यांच्या समुद्र आवाजात आस्वाद घेऊया गच्ची
3: मित्रांच्या पार्ट्यांमध्ये आणि थंडीच्या गाठ्यामध्ये सगळीकडे तू दिसतेस हे जग खूप छोटं वाटतं त्यात तू नसतेस साले ब्लँकेट खूप मोठं वाटतं

रसिक मंडुवा भाई जोधपुर करिए जिस मधुरवा सात नौ साची गौरा ये गौरी गणेश या गीत शिमागनी के लिए लिया है प्रीति देव जी ऑफ कॉम बिनवानी विशिष्ट है दोन मुलींसाठी मुलींसाठी आमचे आयुषी पती आनंद आणि सर्व परिवारांसाठी देवजी परिवार ऑफ कॉम्बिनवा यांच्यासाठी स्पेशल गाणं आहे आस्वाद घेऊया नऊसाची गौराई.

0: कसं काय मंडळी
1: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
0: कसं काय मंडळी।
2: The best songs on the radio. This is my only favorite station.
3: RM3 Manoranjan Radio.

भंडिओ कसं काय तुम्ही सगळेजण? आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्युनिंग करीत आहात ओन्ली ऑन ऑरम फ्री. कसं काय मंडळी कार्यक्रम सुरू होत आहे, चालू आहे मंडिओ. आपले सगळ्यांचे एंटरटेनमेंटसाठी 9 to 10 AM नितीन बरोबर कार्यक्रम आहे. एव्हरी सॅटरडे अँड संडे आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत. सो मंडिओ डेडिकेशन सुद्धा आपण पाठवू शकता 5250620 वर मेसेजेस, व्हॉट्सअप मेसेजेस नाही तर फोन सुद्धा करा. ऑन कॅच सॉन्ग देऊ का थॉमस व संजीत सुमारे हाफ एन अवर टू गो. रेडिओचे वॉल्यूम तुम्ही वाढवू शकता, बरोबर गाऊ शकता, नाचू शकता. दास व्हायचा आहे कारण वीकेंड चालू आहे. म्हणजे हो अभय सावंत, अभिजित सावंत आणि विश्वजा यांच्या सुमधुर आवाजात ऐकूया रुपेरी वाळूट.

0: कसकाय मंडली
1: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station,
2: RM Free Manoranjan Radio.
3: रसिकमणी हो रोहित रोहन प्रधान यांची समुद्र आवाजात हा संगीतमय कार्यक्रम चालूच ठेवूया. आई समुद्र हो डेडिकेटिंग दिस सॉन्ग टू आई सुमन आपा ऑफ जुबॉय. आज यांचं 70व्या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छाही पाठवतो. ऑरेम फ्री आणि कसं काय मंदिर कार्यक्रमाच्या वतीने तसेच शुभेच्छा पाठवित आहे.

चार मुली ज्या आहेत विमला, सीना, उषा आणि प्रेमा, चार जावई जे आहेत, चार नातवंडे आहेत आणि सर्व आप्पा किसना परिवार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवत आहे. थँक्यू उषा सोनू ऑफ सँच्यू बेया आपल्या मेसेजसाठी, आपल्या आईसाठी. विशेष गाणं हे रोहित प्रधान यांच्या सुमधुर आवाजात आस्वाद घेऊया.

0: काय मंडळी,
1: कसं काय मंडळी,
2: कसं काय मंडळी,
3: कसं काय मंडळी.
4: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
5: RM3 Manoranjan Radio.

थंडी कुठे असाल, तुम्ही घरी आहात, नहारी चालू आहे, साफसफाई चालू आहे, गाडीमध्ये आहात, कामावर आहात, देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा च्युनिंग करत राहा. औरंग फीवर कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे. सुमारे 15 मिनिटं राहिलेल्या कार्यक्रमासाठी 10 पर्यंत कार्यक्रम चालू असणार आहे. डेडिकेशन सुद्धा आपण पाठवू शकता मेसेजेस, व्हॉट्सअप मेसेजेस 5250620 वर. फोन सुद्धा करा उन का चौदे का तुम्हाला स्वसंजीस. अभिजित पुरकर, सोनाली सुनावणी यांची मधुर आवाजात ऐकूया चालतंय की.

मराठी गीतांचं बहर चालू आहे, कार्यक्रम चालू आहे. कसं काय मंडळी कार्यक्रम तेव्हा मराठी ठेका तर व्हायलाच पाहिजे. रोहित रहूत आणि सोनाली सोनवणी यांच्या मधुर आवाजात आस्वाद घेऊया. मराठी फील, मराठी ठेका, एन्जॉय करा.

सुंदर सांगता करूया रोहित रहूत आणि सोनाली सोनवणी यांचे समुद्रावाजात सुंदर या गीताने. एंड यस म्हणू आमची भेट होणार आहे उद्या परत एकदा सकाळी 9 to 10 AM कसं काय मंडळी कार्यक्रम घेऊन. थिल दॅन कुठे असाल तुम्ही हसत रहा, खेळत रहा आणि सुरक्षित रहा आणि सुद्धा आवश्यक आहे. हॅपी सॅटरडे, टेक केअर आणि नमस्कार आमच्याकडून.